0: सब कुछ है जिसते
1: सब सला तेरी नाम मन बसावे
0: जिनके मन वस्या वाचे शब्द करे
1: साहिब का नाही करती रहे
0: साचा नाम मेरा आधार हो साच नाम आधार मेरा जिन पुखा सब गवाईया
1: सुख मनाए वस्या जन इच्छा सब पुजाईया
0: सदा कुर्बान कीता गुर भेट हो जिस दिया ये वडियाई
1: नाम सुनो संतो शब्द धरो प्यारो साचा नाम मेरा आधार
0: वाचे पंच शब्द घर सफा गए